नशम पामलता सुकली ताचा बंदिश वयारा दगचारा सरकर दाचा बंदिश वयारा दगचारा सरकर आरिफ चिदासिरा अगलमा बदनाम लता सुकली खुजय मड़वले नशम